चर्चा ऐकोप्यान कोंगनीनात कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय इस्तांग नमस्कार। कोंगनीनात कार्यक्रमात आता आमी ऐकोव्या पहिले गीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत वेनिल वेगस गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका आसला।

मुखले गीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना, गीत जी नियंत ये

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगणीनाथ कार्यक्रमान मेळता. देव बरे करू. येदोळ वरेक कोंगणी पदा कोंगणीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.